0: फिक्र मत हो।
1: चलो भाई अपना अपना पैसा उठाओ और आना नहीं है वापस। चलो
0: ये क्या हो रहा है?
2: गीता विक्रम राठौरी जाने
1: क्यों बाप जी, देख के डर गया या डर के देख रहा है?
0: भूल गया का पिछली बार हमारे भाई जिट्टा ने ऐसन पिटाई की थी, डर कर भाग गया था तू।
1: शेर जब दो कदम पीछे लेता है तो झपटने के लिए ना ही डर के, समझे ना।
3: जिस तरह तेरे बेटे को लटका कर मारा था ना,
1: ठीक उसी तरह तुझे और तेरे भाई टिटला को मार कर इस गांव की कुंडी सेट करनी है।
0: हमारे कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, इस गांव में सिर्फ एक ही रावड़ी है।
1: मैं भी तो यही कह रहा हूँ, इस गांव में सिर्फ एक ही रावड़ी होना चाहिए, मैं रावड़ी राठौड़।
0: करेक्ट।
4: ವಿಕ್ರಮ ಕುರುಡೂಗ ರವಿ ತೇಜಾಗೆ ಎಕ್ಟಿನ್ನು ಫೆನ್ನಣಿ ವರಂ ಅಸರುಗದ ಅದಿ ಹಗೀಗಿ ಕಂತತ್ತಕೆ ಏನಗೆ ಎಕ್ಷನ್ ಮಂಜರತಕಕ್ಕಿ ವರ ಬುರ ಅದಿ ಹಿವ್ವರು ದಕ್ಕು ಅದೇ ಮಂಜರತಕೆ ಅಕ್ಷಯ್ ಕುಮಾರ್ಗ ಫರಾತೋನ್ ರೌಡಿ ರಾಥೋರ್ಗ ಫೆನ್ನಣಿ ಸ್ಟೈಲಿಶ್ ಅದಿ ವೆಲುಂತಿರಿನ್ ಗಯಾವಾಫದ ಎಕ್ಟಿನ್ನೆ ಖಾಸಕ ಡೋಟ್ ಎಂಗ್ರಿ ಮೀಫದ ಡೈಲಾಗ್ ತಕುಂ ಅಕ್ಷಯ್ಗೆ ಕರೆಕ್ಟರ್ ಇತುರ ಮಗ್ಬೂವಿ
0: ये चिंता चिंता का है रे?
1: चिंता का मतलब है लाठी, ताता का मतलब है पिछवाड़ा, और चिता चिता का मतलब है चटनी। यानी कि लाठी से मार मार कर तेरे पिछवाड़े की चटनी बनाऊंगा, समझे?
3: डोंट एंग्री मी, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, पर हाँ जो मैं नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ।
4: ವಿಕ್ರಮ ಕುರುಡು ಬಿನಾಯ್ಫಣಿ ದೆಕುಣು ಇಂಡಿಯಾಗೆ ರಫುಷ್ಗೆ ಮಾಹೌಲ ನಮ್ಮ ವಿಸ್ ರೌಡಿ ರಾಥೋಡ್ಗೆ ವಾಹಕ ಬದಲು ಕೊಫಮಣಿ ಉತುರು ಇಂಡಿಯಾಗೆ ಬಿಹಾರ್ಗೆ ಅವಶಕ ಮೀ ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಬೆಲುಂತಿರಿನ ಗ್ಯಾ ಮಾಹೋಲಕ ಫಿಲ್ಮ್ ಬದಲು ಕುರುಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬದಲೆ
5: ಚಿಕ್ನಿ